कथचित्र लेला ओलेला, शिल्पी हेमंत सागर, गीत रचना डॉक्टर निर्मल नायक, संगीत निर्देशना बैद्यनाथ दास।